याच्या जीवन सुंदरे उयाले चपो बावा मोनु सिगिल बाटा नराव मोजत सेन सवन फंदर मोते न्युरेन दिलेन फंदर मो हम तुबा बलम mo fegu tax ba se xiraw mo ni ku len dia murid du dem dewa len murid du tangara yu du murid daran dana cheikh wilaw ci li ci jaxal nasaran kam kam ba daf da wala nga sin bur ya da na ni dagan ci am kalam ngir beug raw motax ba ci do yidiram naram naram di sa fi jam di sa koy ngaram fa dam tey sa ku mbo ci na firaw motax seen bi la minas tey ci le moy prisitas motax aga ñuy warina lampay ki daan ci lambiraw mo jox ci ram ci ni gannu